0: that Congress top leadership is yet to, you know, adapt to or respond to this larger change that has happened with regard to Vande Mataram, the modalities of how it should be sung, etc., the government order, the new law that has been passed in Parliament. But despite all this, while the Seva Dal, which was the primary organizer of this event, had given instructions and the full Vande Mataram was played out, the Congress leaders did not seem to be aware that Seva Dal has issued such instruction, and that's why this contradiction and confusion has now been caught on camera. That's right.
1: Thank you so much for getting us those very details. Moving from the national capital to the state of Maharashtra is former Maharashtra Chief Minister Prithviraj Chavan, who has triggered a political row with his claim that late BJP leader Gopinath Munde had once considered joining the Congress party. He went on to claim that Munde's entry had even been received, with an approval from Sonia Gandhi herself. But then it was the former Prime Minister of India, Manmohan Singh, who had opposed that very move, saying it would be inappropriate to induct the BJP's deputy leader of opposition and make him a minister. While Munde's daughter and Maharashtra Minister Pankaja Munde has hit back, calling those remarks irrelevant and inappropriate, saying her father was a BJP leader by conviction and remained rooted in the party. Listen in.
2: त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आमचं सगळं ठरलं. सोनिया गांधींची परवानगी घेतली, त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मला मी राजीनामा द्यावा लागेल, मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला पोटनिवडणूक लढावी लागेल. आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरची दोघं आहेत, ते मला काही निवडून येणार नाहीत, कारण तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच. तिथे म्हणलं मला मंत्री करा. मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री तर एकदम शक्य होईल की नाही, ते म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्र बरोबर करता येईल. आमचं सगळं ठरलं, ते गुप्तपणे आले. मी महाराष्ट्र सदनाला राहता एका हॉटेलमध्ये राहिलो, कुणाला कळून गेलो. आयुष्यातली राजकीय सर्वात मोठी चूक झाली ती की मी पंतप्रधान न विचारता सोनिया गांधींना विचारून हो म्हटलं, चला जमेल. पंतप्रधानांना बोलवलं, म्हटले तू हे परस्पर त्यांना आश्वासन दिले का? लगेच लक्षात आलं, म्हटलं हो. नाही मी मॅडमला विचारले, पण तुम्हाला विचारायचं चुकत झाले राहिले. तर म्हटले एका भाजपच्या सत्ताधारी विरोधी पक्ष गटनेत्याला मी जर आपल्या पक्षात घेऊन त्याला मंत्री केलं, ती लाज दिल्यासारखे मी बिलकुल करणार नाही.
3: ते या कमळातच जन्मले आणि कमळातच ते विसावलेले आहे, आणि हे त्यांची पूर्ण जी जर्नी आहे ती जर्नी आहे. आता राजकारणामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये अजूनही त्यांचं नाव लोक घेतात कोणत्याही अर्थाने. मी नाही म्हणत की पृथ्वीराज बाबांनी अनादराने घेतलंय, आदरानेच घेतलं असेल. ज्या संघटनेला मुंडे साहेबांनी एवढं मोठं वटवृक्ष बनवलं, त्या मुंडे साहेबांनी त्या संघटनेनं जे दिलंय, त्यानंतर मला वाटत नाही की अशा पद्धतीने त्यांच्याविषयी विचार आता करण्याची आवश्यकता.
4: विरोधी पक्षातील
1: And switching tracks now from Maharashtra to Tamil Nadu, and it's Nagendran, the BJP chief in Tamil Nadu, who has stoked a controversy with his remarks when it comes to the chief minister of the state, Vijay, on Independence Day. Reacting to the chief minister, "Where's your father?" This was at DMK leader Udayanidhi Stalin. Referencing the MK Stalin's political loss, the BJP politician made an unsavory remark. He says some are searching for a father, but only by asking the mother at home can one know who the father is. That remark drew a scathing response from the TVK, which demanded an apology, calling the language low class and crossing all political boundaries. And after that backlash, it is the BJP chief who has issued a clarification, saying his intent was not to hurt anyone and that he respects all mothers and the motherland.
5: இப்படிப்பட்டவர்களுடைய ஆட்சியில் இன்னைக்கு நடந்து கொண்டிருக்கும் அந்த மாதிரி சூழ்நிலையை இன்னைக்கு பாரத பிரதமர் செய்தது.
1: And with that, it's a wrap on this edition. News and updates will continue on the other side. Thank you so much for watching.